فیلم ولی اعظم. आज का छाया गीत इतना ही. इजाजत दीजिए यूनुस खान को. नमस्कार.